वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे वाहे गुरु, वाहे गुरु, वाहे गुरु।

स्वंकर पाले नमस्तंग रूपे नमस्तंग नुपे नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे नमस्तंग काहे नमस्तंग जाहे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग तर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग बाहे नमस्तंग ठाहे नमस्तंग नीले नमस्तंग नाथे नमस्तंग शेदे नमस्तंग गाधे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग उदारे नमस्तंग पारे नमस्तंग सुएक नमस्तंग अनेक नमस्तंग भूते नमस्तंग जुपे नमस्तंग कर्मेंग नमस्तंग परमे नमस्तंग निर्देशे नमस्तंग निर्भेशे नमस्तंग नामे नमस्तंग कामे नमस्तंग धाते नमस्तंग काते नमस्तंग निर्दूते नमस्तंग भूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंग तापे नमस्तंग थापे नमस्तंग त्रमाने नमस्तंग निदाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिभर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे नमस्तंग गम्ये नमस्त सरम्ये नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग अमजबे नमस्त अजबे अदेशंग अदेशे नमस्तंग भेषे नमस्तंग दर्धामे नमस्तंग दर्भामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्त नमस्तस्तेव नमस्तंग पेव नमस्तंग जनमे नमस्तंग सुबनमे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्तस्त्याले नमस्तंग वर्णे नमस्तंग वर्णे नमस्तंग जरारंग नमस्तंग गिरतारंग नमो सर्वतंदे नमो सत्तबंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरवाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखंग नमो सर्वभोगंग नमो सर्वकर्ता नमो सर्वर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाचरी छंद द्वाप्रसाद अरूप है अनूप है अजूब है अपू है अलेख है अपेख है अनाम है अकाम है अतेह है अपेह है अजीत है पीत है त्रमान है निदान है त्रवर्ग है असर्ग है अनिल है अनाद है अजय है अजाद है अजन्म है अवर्ण है अपूत है अपर्ण है अगंज है अपंज है अचूज है अचंज है अमीक है अर्भीक है अतंध है अबंध है निर्भूज है सूज है काल है अजाल है अलाह है अजाह है अनंत है महंत है अलीक है नरशरीक है दृढ़ है असम है अगम है अजम है अपूत है अशूत है अलोक है अशोक है कर्म है अपर्म है अजीत है पीत है अभाह है अगाह है अमान है निदान है अनेक है फ्रेक है भुजंग प्रयाद छंद नमो सर्माने समस्ती निदाने नमो देव देवे अपेखी अभेवे नमो काल काले नमो सर्वपाले नमो सर्व गौणे नमो सर्वौने अनंगी अनाथे नरसंगी परमाते नमो भान भाने नमो मान माने नमो चंद्र चंद्रे नमो भान भाने नमो गीत गीते नमो तान ताने नमो नृत्य नृत्य नमो नाद नादे नमो पान बाने नमो बाद बादे अनंगी अनामे समस्ती स्वरूपे परभंगी प्रमाते समस्ती विभूते कलंक मिनारे कलंकी स्वरूपे नमो राज राजे स्वरंग परम रूपे नमो जोग जोगे स्वरंग परम सिद्धे नमो राज राजे स्वरंग परम वृद्धे नमो शस्त्र पाने नमो अस्त्र बाने नमो परम ज्ञाता नमो लोक माता अपेखी परमी अपोगी भुगते नमो जोग जोगे स्वरंग जोगे स्वरंग परम जुगते नमो नित नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अभ्रे देव सुधर्मे नमो रोगहर्ता नमो राग रूपे नमो शाह शाहंग नमो पुपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमो संसराने नमो मंत्र मंत्र नमो जंत्र जंत्र नमो इष्ट इष्टे नमो तंत्र तंत्र सदा सचदानंद सर्व प्रणासी अनुपे रूपे समस्त निवासी सदा सिद्धदा बुद्धदा बृहदर्ता अदो उर्दर्दंग अगंग ओगहर्ता भ्रंग भ्रंग परमेश प्रोज पालंग सदा सर्वदा सिद्धाता दयालंग अशेदी अभेदी अनामंग अकामंग समस्तो पराजी समस्तस्तामंग तीरा जोर चाचरी छंद जले है थले है अभीत है अभे है प्रभु है अजु है देश है अभेश है भुजंग प्रयाद छंद अगाधे अबाधे आनंदी स्वरूपे नमो सर्वाने समस्ति निधाने नमास्तवंग नृणाते नमास्तवंग परमाते नमास्तवंग गंजे नमास्तवंग पंजे नमास्तवंग काले नमास्तवंग अपाले नमो सर्वदेशे नमो सर्वेशे नमो राजराजे नमो साजे नमो शाह शाहे नमो माह माहे नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते नमो रोख रोगे नमो शोक शोके नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे नमो सर्वजीतंग नमो सर्वीतंग नमो सर्वज्ञानंग नमो सर्वतानंग नमो सर्वज्ञानंग नमो परमतानंग नमो सर्वमंत्रंग नमो सर्वजंत्रंग नमो सर्वदृशंग नमो सर्वकृसंग नमो सर्वरंगे तर्भंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे अखिजय अभिजय समस्तंग प्रसिजय कृपालंग स्वरूपे कुकर्मंग प्रणासी सदा सर्वदा हृदिंग निवासी चरपट छंद त्वप्रसाद अमृत कर्मे अमृत धर्मे अखल जोगे अचल भोगे अचल राजे अटल साजे अखल थर्मला कर्मंग सर्वंग दाता सर्वंग ज्ञाता सर्वंग भाने सर्वंग माने सर्वंग प्राणंग सर्वंग त्राणंग
സർവങ് പുക്ത സർവങ് ജുഗത സർവങ് ദേവങ് സർവങ് പേവങ് സർവങ് പാലേ സർവങ് കാലേ സർവങ് പാലേ രുവാല ശാന്ത ത്വ പ്രസാദ ആദുർബനാദ് മൂർത്ത ജോൻ പുർഖ പാര സർമാന്തരമാൻ ദേവ ബേവാദ് ഉദാഹര സർപാലക് സർവകാലക് സർവകോപന കാല ജതർ തത്ര വിരാജേവ തൂത്രുപുരസാല നാം ഠാമന ജാത് ജാഗരൂപ്രംഗ്ന രേഖാത് പുർഖുദാര മൂർത്ത അജോൻ ആദ് അശേഖ ദേ സോർണ പേ ജാഗരൂപരേഖന രാഗ ജതർ തത്ർ ദിശ ബസ ഹോ ഫലു അനുരാഗ് നാം കാംഭീൻ പേഖ താമുന ജായ സർമാൻ സർവത്രമാൻ സദയമാന താഹെ ഏക മൂർത്ത അനേക ദർശന കീനുരൂപ അനേക ഖേൽ ഖേൽ അഖേൽ ഖേൽ അനന്ത ഗോപരേക ദേ പേവനാ ജാനേ ജേദാവൃഗദേവ രൂപരംഗന ജാത് പാസോ ജാനേ കെ ജേവ താത്മാത്ന ജാത് ജാഗർ ജനമരണഭീൻ ചകർ ബകർ ബിര ചതുർ ജഗർ മാനി പൃഥ്വീൻ ലോക ചൗദയ കെ ബിഖ ജഗ ജാപ ഹി ജയ ജാപ ആദേവനാദ് മൂർത്ഥാപ്യോ സബ ജയ താപ പരമരൂപനീത് മൂർത്ത പൂർണ പുർഖ പാര സർവ രചയോ സ്വയം ഭവഗണ പഞ്ജനഹാർ കാലഹീൻ കലാസുഗുത അകാൽ പുർഖ ദേശ തർമ്മ താമസ പരമരാത ഭൂതല